एक जात सत संयम हृदय समाए चौथे पद कहो जे मन पति आए साचे निर्मल मैल न लागे गुर का शब्द परम भव भागै सूरत मूर्त याद अनूप नानक जाचे साच स्वरूप।